0: हे आकाशवाणी आइजोलानी थोले ला लिटरेरी मैगजीन तुनचुम थोले लहुना चुन थु चिनि कन ngai tha anga amasa in mizola lui fok song ni phungle zia rang ti kan ngai tha anga he thoron soi tu tur hi roaming thanga hral te assistant professor government shambana college ani
1: ole tunchuma कंथुरन सोईदूरी मिजौलुई फोक सोंग नि फुंगले जियारांग तियानि मिजौते हियान कंथुले हलाते जियाका थतन तुर हरोप कननै हरवांगिन कनलुई तम तकते खा ट्रोंका इन हनसोन ओरल लिटरेचर कंती अंखा अनिया चुवांगिन कनलुई तेपो एंगे मुजाचु कनथेहेलिन कंती बोरल तोंगे यारिनोम कन्नम चनचिन थुई तकचियांग तका कनफ्रिय थैलो अवांगिन कनलाते हि कन्ने इत्रन हुनचियांग तकिन सोई हरसले आ पीपु तेथंगक्ला कुंगा अनलनि तिचु कनफ्रिय थलथै बेर अनितमैसी कनफोक सोंग छुई हलथै बेर तिचु कुमसांग खत जथुम वेलमीखा अनितो मै ओमे मिजौलहलुई ति कन सोई तुरते हि तलरनि जाइले तलरथुम जाइ खाति इन सोईला कनफुन किम थै बेरिनरिन ओम मिजौलहलुई फोक सोंग ओम जियाले जियारांग अमसा इन मिजौलहलुई फोक सोंग हि पीपु ते जाय तिया अनसोइ थिन बोखी रोजुनला ति इन अनसोइ बोकांगा अनि फुंगले ओम जिया चु ति हिया हनसोइ फि अमसा इला अरिल थनमोय चुआन रोजुनला फोक सोंग चु हेति हियान असोइ फि आ मिजौलहलुई फोक सोंग खा सोइदान थ्रंग थ्रंग कन्नेया कुम जबी सोम नि ना तिरलामा खचुआन खोवेल जाय तिले मिजो जाय ति इन अनसोई बेरा हेंग दे ही को रन लमिन अनसोई थिनदानानि मिजो हलुई ति ते पीपु जाय ति ते मिजो नम जाय ति ते मिजो नुन लुई ला ति ते हुन लुई ला ति ते इन अनसोई बोक जिरलाई बुलामा चुआन मिजो हलुई ति अनि बेर नम तिन ही अन फोक सोंग कने वेका मिजो ते ही अने थनेम पोल तक कनि मेई ओमे पीपु तेहला असक असक चीते अछम छम चीते ह्रिल चीते रिमोय मंगा तुम ची हलाते हि फोक सोंग चुअन हुआमनि ति इन आरल थनमोय चुअन सोई असोई थिन अंगिन मिजो ते हि जाय ngaina एम एम नम कन्नि आ कन्थि इन कनजाया कनलोम नि इन कनजाय बोका हुन एंगे मोले हुन एंगे मो कन्ति खोम नि खु आ कनजाय जेला जाय हि कन नम जिया जिंगा तेलनि ति इला डॉट कन सोई इन अरिन ओमलो chutianga zai ur em em nam kan ni awang chuan kan trung kama po khuang lo cha yang ti te po kan nei pha a om zia ni ber chu zai na man ruwa khuang tel lo chuan kha hun eng emoti na a kan hun man dan kha du thu samin afam kim lo ti na ani mai ang chu ro chun hlo om zia ni phung le zia rang ti chu ti hian soifia ila pakhat na a chuan kan ro chun hla te hi atlar za tin opat dan a ril thri na tlarni zai te kha kan lo upa ber ber te ni in tlema kan lo chang kan thret nu a tlar thum zai te kan nei le a kum zabi som ni na tir lama chuan tlar li zai te kan lo nei le ta ani pani na a chuan kan ro chun hla zia rang pakhat le chu hla thluk in tro ma ni hla thluk khat ring ho hi hla bu khat ti in aril than moi chuan a soi kan ro chun hla te kha thluk rang nei ve ma se a in nai hlom em em a अरल थनमोय चुअन कनरो चुन हलातिखा अरि चिथुम तंगा चिंगा अनितला पुइति इन सोया हेही अछन निया लंगचु पीपु ते रिमोय मनरो ने मसक चुदार निया पीपु ते दारबु खान रि चिरंग तम तप अछु थेलोवा हे वांग हियन अनला आपो रि चिरंग खा अतम थेलो अनि अरिन ओम वायलेंट नुवा एरो रिमोय मनरो रंग रंग ते अनलो मेलरिया तमता आ कनरो चुन हलाते पो रि चिरियत नेते अनलो नि तनोक अनि पलीना कन रो चुन हजिया रंग लंगसार तक पखचु अतला चोपा फुआ स्पोंटेनिटी अनि अतला चोपा फुआ अनि अवांग इन नम दंग लाते अंगिन अनि फुंग ले रुंग आंग फॉर्म फेलफाई तक पो अनि थिन लवा जुमुना अनजाइन लतिमी देविन अरुण छमचु अपियांग खा लाआ अनसंतिर मई थिना वांगिन लतलर जात ति पो आ इन सेले जुंगिन आ इन अंगलो जुंग थिनानि pangana azia rang dang le chu kanro chun hla te kha adakin amam tha ani uluk taka phua ani chuan hla thu ing e ule ti to light chu an pe hel ram ram thin Trongka a in lan son trin ani awangin lathumam tha te chu riat reng pa ol big trin ani parukna kan ro chun hla te kha hril chopa sak ani a mi pakhat chau phua ani thrin lo awangin lathen khat chu lafi tin kha amal din thrin ani lafi khat na le fing hni na te chuan inzomna anei lo fo lafi ti hi tun lai a chuan hla chang ti in a soi thei bokang chu pasari na nam dang nen kan in chen pol tam lova minol pui phei chu nam dang nen kan in tlo po ngai lova chu wang in kan ro chun folk song la khovel kha a khovel azim em em a ma se christian aron lu hnu wa ero chuan kan la khovel po a ma nen te khin chuan azau ta hle ani pariat na kan ro chun la zia rang langsar le tak pakhat chu ma ni in tar lan na alang thrin kan la do le bo hla a te chuan a cham tu ten an hming an cham tel thrin awang in ol sam te in a cham tu chu tunge ani kan hremai thei thrin ani pakuana ro chun la zia rang dang le chu la thukal thriang paralism an ti hi ani tlar ni hla a chuan tlar khat na thu kha tlar ni na a tongkam danga soinon pa in clip ani thrin somna hla thulam non repetition hi ro chun hla zia rang dang le chu ani tlar ni zaya chuan hla fing khat top na a hla thu kha angai ang che in hla fing ni na tlar masajo ka lam non le thrin ani achunga ro chun hlani phung le zia rang kan soi atang khian ro chun hlani na chu kan thafia thei to inarin oma tun lai hla ne na adang lam dan po chiang takin a riat thei in arin om ole khati zong kha kan soi thei ni mai te se kan lo me
0: tu la kan ngai thak ta kha mizo la lui fok song ni phung le zia rang ti ania aron soi tu kha roaming thang ral te assistant professor government shangwana college ani tuna chuan mizo ku thang thang le aman dan ti kan ngai thlanga he thuron soi tu tur hi hl ompui assistant professor government aizol west college ami ani
2: ole tun tuma kan thu pui tur chu mizo te ku thang thang le aman dan ti ani ku thi mizo pi pu ten an man hun tak riat ani tolowa thren khatin thlan rok pa khuang choi atanga om tran ni in an ringa thren khate ro chuan chu aya tlai deuh hleka eng po ni se barmarama kan pi pu ten lo lu thlak ma po in an nei to nge arin om ti in ke zo la chuan asia mizo te hian ku chi thum kan nei ni a soi thrin ania chung te chu chap char ku mim ku le pol ku te ania mizo na thlak nam peng zinga ma ni chi bil puala ku nei rang an om nuala anol puya ku ti tham dewa soi chu tu na kan soi tak te hi ani ama sabera chon pol ku than soi la pol ku thi mizo te ku ta chona upa ber ni in james do khu ma chona soya buan seng zo a pol an tlak fel hnuwa an man thrin ani awangin a hminga pol ku an ti ta ni a soi ani alo chua dan tlang pui chu hetiang hi ani a pile pu te run kam vela an om lai hian thing pui a tam chiam maya kum thum ngot maya zonin atama chu thing pui tam chuan tram na sa taka thlena mitam tak ei tur nei loin an thia tam takan tlan dar boka vok pui ril tram chai tur nei si lo te hi pal hngeng in an ding ngoi ngoi maya rol po chua pe loin an mit tuya tla zoi zoi mai ani an ti hetia thing pui tam an tia thing pui hi na kele na khar ni in james lo khu ma chuna soi thing pui atam awanga tram an tor zo kuma chuan avur pui kumalo thleng ve ta thunga bule balan thar tam e ema an bu te chu dana tur po om lo khopin a chong in a chong ta et ut maya tram na satak an tor zo kuma amaka maka tam an han thar le theita chu an lom em ema sathang te kamin ruai thre a lom an tum ta a ti chuan a khu no tin thang chuan kama an o ang ang chu an lakhoma an lalpa in a sial nei ang ang a tho boka khotlang huapin ruai pui chu hlim takin an thre tamup mup mai ani chutia ruai pui an thre don tuma chuan an lalpa chuan heile kum thum ngot mai tram pui mi thi tuarin har san na namen loin min nuaya thile damkara chunga pathian in bok khupin min lo thli renga ani zara eng tin tin emok an tuar chuaka tuna chuan hei amal som na dongin bule bal kan dong chhong ta er ur maya kan van nei tak zetani chuwangin kan